मैले हाने मैले हाने मैले हाने मैले हाने मैले तोरी जस्तो केरा सोर्याप हाने अनि सबभन्दा बुद्धिजीवी ओरियन मैले आफ्नो मैले हाने